0: Sheeps FM 98.3 MHz, your companion.
1: पूरे एक घंटा तीनोटा मूवीज का सुपरहिट गीत हरू.
2: 3 in 1.
3: Every Saturday 9 a.m. and Thursday 6 p.m.
4: एक फूल झरे रखिबो, एक फूल झरे रखिबो.
0: नेपाली सुपरहिट्स.